0: Tërëaj ma shemi zi, darë të uje e zhje për të shaparëshit e të shaj u kësti ti.
1: Gjanati që të rëkëna për shaparë ke hëmë ishma washing powder u kësti ti.
0: Ishma washing powder, marëaj mi zhji më hukurta national o multinational kapnejval washing powder vërivi. Kur shë aksar gilar të kishë dhe sërëngë sërë për uvrej.
1: Bilkul të rëkëna, dhe gileve har vaht të mutahan kur shë këdale. Ho që kalana me kurta ishma washing powder vërdal shë rikëdhe ti, o shtul kur vëlar në kvashul ti.
0: अच्छा मिस जी ब्याह कुर्ता जहर सर अब दर्द या चेप इश्मा वॉशिंग पाउडर से सदा से खास खसूसियात थी
1: तारे खाना इश्मा वॉशिंग पाउडर खास खसूसियात दागा दी चे कपड़े सा पयुक्शले को जोर ना जोर दाग पर गारंटी सर खत्म कवि जाखर सजुद की वो दिनोर सरफे पर नस्बात इश्मा वॉशिंग पाउडर काम इस्तेमाल जी और बला खबर अदा कपड़े सा पई पवात लोसीना न खर पवी
0: शाह मिस जी चे दम रक्षला रिजल्ट ये दाई दर्द हुई है दाऊ मत चेरता मिला बीजी
1: तारे खाना दाऊ तो दफा बने गलशे आंद्रोन लाकी गेट जानसेबे गाले पर शेयर मार्केट से देशवा मेन डिस्ट्रीब्यूटर हाफिज जहीर साहब सर उधर से मिला बीजी